आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर स वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

सवरा 5 मिनटं आणि 25 सेकंद जातात. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता तुमका सांगता आयच्या दिसा वितरपाच्या कार्यावळींची रूपरेषा. कार्यावळींची रूपरेषा सांगून जातकीर सवरा 10 मिनटांचेर आसतली भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. सवरा 30 मिनटांचेर कोकणीतल्यान खबरो तुमका ऐकपाक मेळटल्यो. उपरांत शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आसतले आयज उस्ताद मुस्ताक हुसेन खान हांच्या गायन. हांच्या गायनांत राग मीराबाई की मल्हार, राग देश तशेंच राग काफी तुमकां ऐकपाक मेळटलो. 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो आसतल्यो. उपरांत आसतली 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ. हातूंत सगळ्यांत पयली विचार किरण, उपरांत आयचो दिनविशेष तुमकां ऐकपाक मेळटलो. तरेकवार संगीत आणि तरेकवार विषयावरली माहिती असतली. 7:25 ऐकूंक रावात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. उपरांत 7:30 नमस्कार गोवा ही कार्यावळ चालू उरतली 8 मेरेन. 8 तुमकां ऐकपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले समाचार प्रभात. 8:15 कातरान, मजगतीं 8:40 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आसतल्यो. सदाबहार ही कार्यावळ 9:00. 10:05 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो आसतल्यो. उपरांत आसतली तरेकवार मराठी गितांची कार्यावळ. 11:05 हिंदुस्थानी शैलीचेर आधारीत आसतली कोंकणी गितां. 12:10 कार्यावळींची रूपरेषा. उपरांत आसतली

एफ एम रेनबो सेवेवरवी ऐकप्यानो या वेळार तुमच्या सांगतान असा भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. सकाळचो वेळ बरोबर 11:22 आणि 44 सेकंद जातात.

सर्वेश्वराकडे मागणे इतलेच की जीवितच्या या वाटेर सदांच आमचो सांबाळकर म्हणून. आणि पुष्पांजली भक्ती संगीताच्या कार्यावळीन आता निमाण्याकडेन देशभक्ती गीत.

यशली ऐकपेनो भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ सवरांनी 30 मिनटां जातात. ऐकूंक रावात कांय खिणां भितरच कोंकणींतल्यान मुखेल खबरो सांगता मोनाली प्रभू.

नमस्कार, ऐकूया उस्ताद मुस्ताक हुसेन खान हांच्या गायन. हांच्या गायनांत तुमकां पयली राग आयकपाक मेळटलो मिराबाई की मल्लार, उपरांत राग देश आसतलो आनी निमाण्या कडेन काफी. तर ऐकूया उस्ताद मुस्ताक हुसेन खान हांच्या गायन.

ऐकपनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावरून तुम्ही ऐकत आहात उस्ताद मुस्ताक हुसेन खान यांचं गायन. हो राग शिलो मीराबाई की मल्हार, आता राग देश.

ऐक बनो, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेन आज तुम्ही ऐकतात उस्ताद मुस्ताक हुसेन खानांच्या कायन. हो राग आशिल्लो देश देश रागातलो तराणा, आणि आता निमाण्या कडेन उस्ताद मुस्ताक हुसेन खानांच्या गायन ऐकताना हो काफी रागातलो टप्पा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज तुम्ही ऐकले उस्ताद मुस्ताक हुसेन खानच्या गायन हो निमाणे कडेन आशिल्लो काफी रागातलो टप्पा. शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोंपता.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता। तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता। आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात।
1: अरे खंय वता इतली ताकतिकेन?
2: आणि खंय? बाजाराक।
1: बाजाराक? आणि पोती खंय तर?
2: पोती पोती त्या दितात मगो फुकट।
1: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची। असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या।
2: मागीर
1: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना।
2: कळ कळ कपड्याची पोती
1: से नो टू प्लास्टिक।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता बरोबर 7:05 मिनटांचेर आयकून रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

0: नमस्कार गोवा कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार आनी नमस्कार. आयची नमस्कार गोवा कार्यावळ घेवन आसा तुमचे बरोबर हांव स्मिता. सकाळचो वेळ आयकुप्यानं बरोबर 7:11 जातात. सगळ्यांत पयलीं नमस्कार गोवा कार्यावळीन आयकुया विचार किरण.
1: महर्षी वेद व्यास म्हणतात, मृत्यू आणि अमरत्व दोनूय आमच्या शरीरांत स्थित असतात. जो मोह करता ताका वीख मेळटा, आणि जो सत्याची बाजू घेता ताका अमृत मेळटा. म्हणूनच शरीरांत आणि मनांत अमृताक स्थान देऊया, ताच्या प्रकटीकरणाक पालो देऊया.

0: हॅलो, रामपूर साहसवान घराण्याचे तराणा आणि ख्याल गायक अशी तांची ओळख. संगीताच्या तांच्या वावरान संगीत संशोधन अकादमीचे निवासी शिक्षक म्हणून तांकां काम दिले. तशेंच ते आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार आणि उस्ताद राशीद खां हांचे गुरू. भारत सरकारान 1970 वर्सा पद्मभूषण भेटोवन तांचो गौरव केला. 16 जुलय इसवी सन 622 हे दिसा मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हांणी मक्केतल्यान मदिना कडेन प्रयाण केलें. ह्या दिसा सुवात चंद्रार आधारीत आशिल्ल्या इस्लामीक हिजरी कॅलेंडराची सुरवात जाली. 16 जुलय 1914 हे दिसा जल्मल्ले महाराष्ट्रातले मराठी लेखक वामनराव कृष्णाजी उर्फ वा क्रू चोरघडे. लघुकथा, लोककथा, बालवाङ्मय, चरित्रलेखन, अनुवाद असे साहित्य प्रकार तांणी हाताळ्यात. ते एक महान विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक. हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथूर हांचो जल्माचो दीस आयचो 16 जुलय 1917 हे दिसा तांचो जल्म जालो खुर्जा हांगा. नाटककार म्हणून तांणी नामना जोडली. कोणार्क, पहला राजा, शारदीय, भोर का तारा, बोलते किशन अशे तरेची तांची नाटकां प्रसिद्ध आसा. 16 जुलय 1992 हे दिसा भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकर दयाळ शर्मा हांची निवड जाली. ताचे पयली ते उपराष्ट्रपती तशेंच महाराष्ट्राचे राज्यपाल आशिल्ले. आयचेच दिसा 1998 वर्सा गुजरातांत शाळेंत प्रवेश घेवच्या वेळार विद्यार्थ्यांक बापायच्या नांवा वांगडाच आवयचें नांव लावपाक अधिकार मेळ्ळो. शिक्षण मंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल हांणी विधानसभेंत अशी घोशणा केली. नामनेचे हॉकीपटू धनराज पिल्ले हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 16 जुलय 1968 वर्सांतलो. तर ह्यो आनी अश्यो अनेक गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 16 जुलय.
1: दिन विशेष.

अरुण दात यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 7:25 मिनिटांचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.

0: मेळटा. हे विशीं आमकां गोंय न्हंय येरादारी संचालक विक्रम सिंग राजे भोसले हांणी आनीक म्हायती दितना सांगले.
1: 14 जुलयाक 25 तालुक्याली आज 6 महिने जाले. जवळ जवळ 50 ते 60% आमचे ट्राफीक वाडला, रेवेन्यू वाडला. जवळ जवळ पर डे 7,000 पॅसेंजर क्रॉस करता, 5,000 टू व्हिलर्स क्रॉस करता आणि 1,500 फोर व्हिलर क्रॉस जाता.

0: व्हीलर त्रास जाता।
1: गोंय सरकारान चालीक लायिल्लो रो रो फेरी प्रोजेक्ट यशस्वी थारला अशें न्हंय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हळां.
0: पॅसेंजरां खातीर जी ओडाताण जाताल्यो ल्हान ल्हान फेरींनी परत परत फावटी मारची पडटात आनी तरी आसतना व्हडलो क्यू व्हडल्यो लायनी आमच्या धक्याचेर लागताल्यो रॅम्पाचेर लागताल्यो. आमी एक नवो संकल्प केलो की आमी एका वर्सा भितर रो रो फेरीज म्हणटा तो प्रोजेक्ट हाडटले. सो सुंदर असो हो प्रयोग आयज यशस्वी जाल्लो आसा आनी गोंयची नामना एक वेगळ्या स्तराचेर वचून गेल्ले आसात. म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट वचून ताजेर इम्प्रेस जाता.
1: परकीय सत्तेआडचे पुराय आशिया खंडांतले पयले बंड असो जाचो उल्लेख जाता ते कुंकळेंतल्या 1583 बंडांतल्या 16 महानायकांक काल समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां भेटयली. कुंकळे जाल्ल्या ह्या बंडाचो उगडास करपा निमतान घडोवन हाडिल्ल्या सुवाळ्यान फळदेसाय हांणी कुंकळेंतल्या चिफ्टन स्मारकाचेर फुलांचे चक्र अर्पण करून बंडाच्या महानायकांक आर्गां ओपली. ह्या वेळ कुंकळचे आमदार आनी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा, गोंय सुटके झुजारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय, दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंय शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण फाट्यावरवी दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर विद्यावेतन शिष्यवृत्ती येवजण सुरू केल्या. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर 2026 मजगती सीएम स्कॉलरशीप डॉट गोवा डॉट जीओव्ही डॉट इन ह्या संकेतस्थळार वचून ऑनलायन अर्ज भरूं येता अशी माहिती संचालक वर्षा नायक हांणी दिल्या. फाटल्या 24 वरां नैऋत्य मॉन्सून राज्यांत दुबळो आशिल्लो. गोंयांत 16 ते 21 जुलै मजगतीं चडांत चड तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 ते 27 डिग्री सेल्सियस मजगतीं आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फिफा विश्वचषकांत काल जाल्ल्या दुसऱ्या सेमीफायनलींत आदलो वस्ताद अर्जेंटिनान इंग्लंडाचो 2-1 असो पराभव केलो. आतां आयतारा फायनलींत अर्जेंटिना स्पेना आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांच्यो 7 वरांक.

रशना अशिली फयाज अनवरांची. आयकुपेनो जाणकार खुबदां म्हणटा की स्वताचेर विस्वास दवरचो. खूब फावटी आमची समज आमी दवरिल्ल्या विश्वासा परस कितलेशाच पटींनी चड आनी अचूक आसता. नमस्कार, गोवा ही कार्यावळ मुखार सरतना हातून एक आतां आयकुया गजानन मिस्तांचो आवाज.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांचा आवाज निघतस तुम्ही ऐकलं. संगीत दिले अविनाश विश्वजीत आणि गुरुपौर्णिमा ह्या फिल्मातलं हे गीत आशिले. तुमच्या सांगतानासा ऐकबनो नमस्कार कोवाही कार्यावळ. सकाळचा वेळ बरोबर 7:52 आणि 52 सेकंद जातात. बरोबर 8 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले समाचार प्रभात. उपरांत 8:15 तुमच्या खातीर आसतली कातारांची कार्यावळ. आयकत रावात FM Rainbow 105.4 MHz.

अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. नमस्कार गोवा कार्यवाहीत हे निमणे गीत आशिले. आता वेळ झाला तुमचं सगळ्याचो निरोप घेऊपाचो. परत मिळूया ह्याच कार्यवाहीन फाल्या सकाळी 7:10 तो मेरेन नमस्कार. आयचो दीस तुमचा सगळ्याचो बरो उमेदीचो आनंदाचो वचू हीच प्रार्थना हेच मागणे. नमस्कार.

FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ आता बरोबर 8 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले समाचार प्रभात.

0: ನೀಲಾಂಚಲ ನಿವಾಸಾಯ ನಿತ್ಯಾಯ ಪರಮಾತ್ಮನೆ ಬಲಭದ್ರ ಸುಭದ್ರಾಭ್ಯಾಮ್ ಜಗನ್ನಾಥಾಯ ತೇ ನಮಃ. ಜಗತ್ ಕೆ ನಾಥ್ ಕಹಿ ಜಾನೆ ವಾಲೆ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ್ ಕೋ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಕಾ ರೂಪ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ. ರಥ ಯಾತ್ರಾ ಕೆ ದೌರಾನ್ ಭಗವಾನ್ ಜಗನ್ನಾಥ್ ಉನ್ಕೆ ಬಡೆ ಭಾಯಿ ಭಗವಾನ್ ಬಲಭದ್ರ ಔರ್ ಬಹನ್ ದೇವಿ ಸುಭದ್ರಾ ಭವ್ಯ ರಥೋ ಪರ ವಿರಾಜಮಾನ್ ಹೋಕರ್ ಶ್ರೀ ಮಂದಿರ್ ಸೆ ಲಗಭಗ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ್ ಸ್ಥಿತ ಶ್ರೀ ಗುಂಡಿಚಾ ಮಂದಿರ್ ಕಿ ಯಾತ್ರಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಮಾನ್ಯತಾ ಹೈ ಕಿ ಯೇ ಮಂದಿರ್ ಭಗವಾನ್ ಕಿ ಮೌಸಿ ಕಾ ಘರ್ ಹೈ, ಜಹಾಂ ತೀನೋ ದೇವತಾ 9 ದಿನೋ ತಕ್ ವಿರಾಜಮಾನ್ ರಹತೆ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಬಹುದಾ ಯಾತ್ರಾ ಕೆ ಸಾಥ್ ವೆ ದೋಬಾರಾ ಮಂದಿರ್ ಲೌಟತೆ ಹೈ. ರಥ ಯಾತ್ರಾ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಪಾಹಂಡಿ ಅನುಷ್ಠಾನ್ ಸೆ ಹೋತಿ ಹೈ. ಇಸ್ಮೆ ಮಂತ್ರೋಚ್ಚಾರ ಭಜನ್ ಕೀರ್ತನ್ ಔರ್ ಪಾರಂಪರಿಕ ರೀತಿ ರಿವಾಜೋ ಕೆ ಬೀಚ್ ತೀನೋ ವಿಗ್ರಹೋ ಕೋ ರಥೋ ಪರ ವಿರಾಜಮಾನ್ ಕರಾಯಾ ಜಾತಾ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಲಾಖೋ ಶ್ರದ್ಧಾಲು ರಸ್ಸಿಯೋ ಸೆ ರಥ ಖೀಂಚತೆ ಹೈ, ಜಿಸೆ ಅತ್ಯಂತ ಶುಭ ಔರ್ ಪುಣ್ಯದಾಯಕ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ. ಭಗವಾನ್ ಕೆ ಇಸ್ ನಗರ ಭ್ರಮಣ ಕೋ ಭಕ್ತೋ ಕೋ ದರ್ಶನ್ ಔರ್ ಆಶೀರ್ವಾದ ದೇನೆ ಕಾ ಪ್ರತೀಕ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ.
1: ओडिशा के पुरी से हमारे संवाददाता ने बताया है कि रथ यात्रा को लेकर श्रद्धालुओं में अपार उत्साह दिखाई दे रहा है.
2: सुबह की पहली किरणों के साथ पुरी का पवित्र बड़दंड जगमगा उठा है और तीर्थयात्रियों के इस शहर में भक्ति का सागर उमड़ पड़ा है. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा और भगवान सुदर्शन अपनी सालाना यात्रा पर श्री गुंडीचा मंदिर जाएंगे. पुरी के गजपति महाराजा दिव्य सिंह देव, 3 शानदार ढंग से सजाया गया रथ, नंदी घोष, ताड़ध्वज और देवविदालन पर छेरा पहरा की रस्म निभाएंगे. फिर भक्त जय जगन्नाथ के जयकारों के बीच इन रथों को ग्रांड रोड पर खींचना शुरू करेंगे. प्रकाश दास, आकाशवाणी समाचार.
1: हमारी संवाददाता ने बताया है कि गुजरात के अहमदाबाद में भी रथ यात्रा धार्मिक उत्साह के साथ निकाली जा रही है.
3: सज रहा है रथ प्रभु का चंद्रमासा चेहरा.
4: अहमदाबाद में आज आषाढ़ शुक्ल द्वितीया के पावन अवसर पर सदियों पुरानी परंपरा के अनुसार भगवान जगन्नाथ जी की 149वीं वार्षिक रथ यात्रा धार्मिक उत्साह और उल्लास के साथ निकाली जा रही है. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने आज जमालपुर स्थित ऐतिहासिक जगन्नाथ मंदिर में सुबह मंगला आरती में भाग लेकर भगवान का आशीर्वाद लिया. इसके बाद मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ने सोने के झाड़ू से रथों का मार्ग साफ करने की प्रतीकात्मक

आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळची बरोबर 8:15 आणि 40 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायेमोगाचो योकार.

जाय पण तू असले म्हणतोस म्हजे काळीज कशीन बोत्ता बल या संवसारांतली तूच म्हजी क्रेस्त काय पण

कातरांची कार्यावळी तुमच्या सांगत असताना एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz आयरीन आणि सांगतेचो आवाज ऐकबेनो निघतोच तुम्ही ऐकलो. आता कार्यावळी मुखार सरताना एनेट पिंटो ऐकबेनो बरोबर 8:40 तुमकां कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो ऐकपाक मेळटल्यो.

0: आनी थंय भलायकी शिक्षण आनी रस्त्याच्या मुळाव्या साधन सुविधांचो आसपाव आशिल्ल्या 6,600 कोटी रुपयां परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री चंदीगडाच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हांगा एडवान्स मदर अँड चायल्ड सेंटर आनी एडवान्स न्युरोसायन्स सेंटराचे उक्तावण करतले. तशेंच ते जालंधराक भेट दितले आनी थंय ते 5,470 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घालून उक्तावण करतले. अमृत भारत स्टेशन येवजणे खाला जालंधर कँट सयत 75 पुनर्विकसीत केल्ल्या रेल्वे स्टेशनाचे उक्तावण ते ह्या वेळार करतले. भारताची अर्धवायू डिझायन आनी उत्पादन पर्यावरण यंत्रणा घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान सेमिकॉन 2.0 मान्यताय दिल्या. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णयाविशीं हे जाहीर केल्ले. भारताक संवसारीक अर्धवायू नकाशान हाडपा खातीर सरकाराची वचनबद्धताय फुडें व्हरपाचो हे येवजणेचो हेत आसा अशें मंत्री वैष्णव हांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: मंत्रिमंडळान मोबायल फोन उत्पादन येवजणेक 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान मंजुरी दिल्या. ह्या येवजणेवरवी देशी मोबायल फोन उत्पादन वाडोवप, थळावे मोल वाडोवप आनी संवसारीक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून भारताची सुवात घटमूट करपाचो हेतू आसा. तशेंच उत्तर प्रदेशांतल्या वाराणसींतल्या 2 कॉरिडॉर प्रकल्पांक सरकारान मान्यताय दिल्या, जाका लागून रस्त्यांची जोडणी सुदारतली आनी गर्दी आनी प्रवास वेळ उणो जाता. ओडिशा आनी झारखंडातल्या 4 जिल्ह्यांक आसपावपी 2 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या, जाका लागून भारतीय रेल्वे नेटवर्काचो सुमार 145 किलोमीटर विस्तार जालो. तशेंच आत्मनिर्भर भारता खातीर युरिया 2026 खातीर राष्ट्रीय गुंतवणूक धोरणाक मान्यताय दिल्या. संवसारीक तरणाटे कुशळताय दिसा निमतान उलयतना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भारताची सगळ्यांत व्हडली ताकद युवा शक्ती आसा अशें सांगलें. तरणाट्यांची उर्जा, कुशळताय आनी नवो दृश्टीकोन ही विकसीत भारताचें सपन साकार करपाक सगळ्यांत घट बुन्याद तयार करता अशें तांणी नदरेक हाडलें. ह्या संदर्भांत तांणी भारताच्या कुशळ तरणाट्यांक परबीं दिली आनी आत्मनिर्भर जावपा खातीर कुशळताय आनी तंत्रगिन्यान गरजेचें आसा हाचेर भर दिलो.
2: के अंदर विधायी संस्थाएं जहां से आप बेहतर शासन चला सकते हो. मेरा मानना है कि समय परिवर्तनशील है और समय परिवर्तनशील के समय अभी एक उत्तरदायी जवाबदेही शासन भी होना चाहिए, उत्तरदायी जवाबदेही जनपद भी होना चाहिए. समय के साथ हमें परिवर्तन करने की आवश्यकता है. आज जनता उत्तरदायी प्रतिनिधि मानता है, पारदर्शिता भी होनी चाहिए, जवाबदेही भी होनी चाहिए. वही जनपद सफल होगा और वही शासन सफल होगा.
0: भारत EU वेपार आनी तंत्रगिन्यान परिशदेची बसका भारत युरोपीय संघटनेची FTA सुरक्षा आनी संरक्षण भागीदारी आनी मोबिलिटी फ्रेमवर्कान सक्षम केल्ल्या भागीदारीची गती मुखार व्हरतली असो विस्वास विदेश वेव्हार मंत्री डॉ. जयशंकर हांणी उक्तायला. काल ब्रुसेल्सान जाल्ले 3रे भारत युरोपीय संघटनेचे वेपार आनी तंत्रगिन्यान मंडळाचे बसके उपरांत मंत्र्यांनी पत्रकारांक हे विधान केले. भारत आनी युरोपीय संघात सैमीक संबंध आसा अशें तांणी सांगलें. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत EU FTA वर्णन निमितत्व आनी समतोल अशें केलां. बसकेंतल्यान चर्चाचेर भर दितना तांणी सांगलां की ही भागीदारी नवनिर्माण चालीक लायिल्ली, विस्वासान घेवपा सारकी आनी फुडाराच्या हिता खातीर एक दृश्टीकोन आसा. केरळांत म्हयनाळ्या पुजे खातीर आयज सबरीमालाचें दोंगराळ देवस्थान उक्तें जातलें. आयज सांजे वेळा सावन ह्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन देवूळ दर्शना खातीर उक्तें आसतलें. चड गर्दी टाळपा खातीर यात्रे करूंक फकत आभासी रांग प्रणाली वरवीं प्रवेश मेळटलो. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आयज नवी दिल्लींत जावपी भारत टॅक्स 2026

कातरांची कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. सकाळची बरोबर 9 वरां जातात. आयकूंक रावात कांकणा भितरच सदाभारी कार्यावळ. FM रेनबो 105.4 MHz.

सदाभार कार्यावळीन आशा भोसले आणि उषा मंगेशकर हांचा जोड आवाज दिग्दर्श तुम्ही ऐकलो. संगीतकार आशिले राजेश रोशन आणि गीतकार आनंद बक्षी. कार्यावळीत आता मुखार सरतना लता मंगेशकर हांचा आवाज.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

सदाबहार ही पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमच्या सांगतानाचा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर निघते.

निघत्याच हे गीत तुम्ही ऐकलं ड्रीम गर्ल ह्या फिल्मातलं. किशोर कुमार आणि सांगा त्याचा आवाज आशिल्लो. संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि रचना आशिली आनंद बक्षी यांची. ऐकबेनो सकाळचा वेळ बरोबर 9 वाजून 29 मिनिटं आणि 48 सेकंद जातात.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा जोड आवाज निघतोच तुम्ही ऐकलो तुमच्या सांगताना असा पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार एफ एम रेनबो सेवा 105.94 मेगाहर्ट्झ.

अकबनुल्ला मंगेशकरांचा आवाज निघतोस, तुम्ही ऐकलो बहारो के सपने या फिल्मातले हे गीत आशिले. संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. सदाबहार कार्यविन मुखार चलताना आता आशा भोसले आणि किशोर कुमार हांचा जोड आवाज यादो की बारात या फिल्मातले हे गीत आता ऐकूया.

ऐकूपेनेव निघतेच आहे बेताप या फिल्मातले तुम्ही गीत ऐकले. संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी. शब्बीर कुमार हांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. आणि आताच दाभार कार्यावळीतले हे निमणे गीत असा एक तुझे के लिए ह्या फिल्मातले.

श्रोतेहो, माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असतोच. कधी परिस्थिती गुरु असते, कधी माणूस स्वतःच स्वतःचा गुरु असतो, किंवा कधी एखादी व्यक्ती गुरु म्हणून आपल्याला मार्गदर्शन करते. पण गुरुला पर्याय नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी मार्गदर्शन मिळण्याची प्रक्रिया ही कोणत्या व्यक्तीकडनं होते, स्थितीकडनं होते, याला महत्व नाही. मार्गदर्शन होणं आणि मार्गदर्शन देणारा मिळणं हा मुद्दा महत्वाचा, आणि म्हणून गुरु महत्वाचा. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली ही गुरु परंपरा ज्या दैवतापासून सुरू होते आणि ज्या दैवताच्या पायाशी जाऊन लीन होते ते दैवत आहे श्री दत्तगुरु. आपण ऐकूया श्री संत पद्मनाभ महाराजांचा अभंग, याच श्री दत्तगुरूंचं स्तवन करणारा.

देवाचे नामस्मरण अगदी रोज मनाला देते शांती आणि समाधान. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात हा स्वर होता सुधीर फडके यांचा. श्रोते हो, आयुष्य म्हणजे चांगल्या आणि वाईट अनुभवाची शाळा आहे, जिथे प्रत्येक अनुभव देतो आम्हाला एक शिकवण.

www.nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files

एफएम रेनबो 104.4 मेगाहर्ट्ज वरून श्रोते हो, आपल्या सोबतही मराठी गीतांचा कार्यक्रम आज सुरू होता अरुण दात यांचा, आणि कार्यक्रमात आता नाट्यगीत।

श्रोते हो, या गीतासोबतच मराठी गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतो. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

रेन बुचे विक्रा हुई 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो तर एक वार कर्यावळी इकरा वर जाऊन 6 मिनटं झाल्यात सुगम संगीत

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: सुगम संगीताची कार्यावळात फुडे मरताना सुनील केरकार ऐकूया गुणाजी या चित्रपटातले हे गीत पुंडलिक नारायण नायक हांचे, संगीत एशली मेंडोन्सा आणि अभिलोष लोकरा.

सुनील केरकर हंसो हो आवाज तुम्ही ऐकले गुणाजी या फिल्मा खातीर पुंडलीक नारायण नायक हांचे गीत संगीतकार आशिल्ले एश्ली मेंडोन्सा आनी अभिलाष लोकरा कार्यावळ फुडें व्हरतना उल्हास पुयांव आनी सांगाती.

एफएम रेनबोच्या मित्रांनी तुम्ही ऐकतात सुगम संगीत. उल्हास बुया आणि नेफी रॉड आणि गायल्या या गीता उपरांत समीर सरवणकर हांचे हे गीत. आणि आता हो आवाज गौरेश गावसांचो.

अशा सांगूंक जाल्यार उपरांत 12 वरां 15 मिनटांचेर 1 वर जावन 5 मिनटांचेर आसतली कांतारां, तर दोनांक नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2 वरां 30 मिनटां सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स, 3 आफ्टरनून मेलडीज, 4 वरां 5 मिनटांचेर रिक्वेस्ट कार्यावळ, 5 वरां 10 मिनटांचेर आसतली ग्लोबल बीट्स ही कार्यावळ आनी मजगती 3 वरां 30 मिनटांचेर आमी वितरायतात प्रायोजीत कार्यावळ उमंग. आयपीएनओ 5 वरां 35 मिनटां सावन सांजवेचें प्रसारण घेवन येता परतून एकदा तरेकवार कार्यावळी सुरवेक भावगीत रेनबो सांज 6 वरां 5 मिनटांचेर, 7 वरां 10 मिनटांचेर फिल्मी संगीत, 8 वरांचो वेळ कांतारांचो, तर 8:30 वरांचेर सदाबहार. आर्गा तुका सोमिया ही प्रायोजीत कार्यावळ आमी वितरायतात 9 वरांचेर, 9 वरां जावन 30 मिनटांचेर स्पोर्टिंग लियॉस, 10 वरां 5 मिनटांचेर आरजे चॉयस आनी आयची निमणी कार्यावळ 11 वरां 10 मिनटांचेर द मेलो आर. आयपीएनओ एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12 वरां 6 मिनटां मेरेन.

तत्व समजून घेऊन फुडें सरपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. जगन्नाथ भगवान बलराम आनी देवी सुभद्रा हांची संवसारीक नामनेची रथयात्रा आयज ओडिशाच्या जगन्नाथपुरींत सुरू जाली. ह्या पवित्र उत्सवा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी देशातल्या समेस्त लोकांक परबी भेटयल्या. आनी गोंय सरकारान आपल्या राज्यान प्रायोजित केल्ल्या दिव्यांगत्व आशिल्ल्या विद्यार्थ्यांक विद्यावेतन आनी शिश्यवृत्ती येवजणे खातीर ऑनलायन अर्ज स्विकारप अधिकृतपणान सुरू केला. ऑफलायन अर्ज स्विकारचे ना अशें खात्यान कळयलां. पात्र उमेदवारांक 15 जुलय ते 15 ऑक्टोबर 2024 ह्या काळांत cmscholarship.gova.gov.in ह्या अधिकृत सीएम शिश्यवृत्ती पोर्टलावरवी नोंदणी करून अर्ज सादर करचे पडटले. विद्यार्थ्यांनी ऑनलायन अर्ज केल्या उपरांत निमाणी प्रक्रिया पुराय करपा खातीर खात्याक धाडचे पयली तांची आपआपली शाळा वा महाविद्यालय तांच्या फॉर्माची तपासणी करतली. कसले चौकशे खातीर अर्जदारांनी 9834373081 ह्या नंबराचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरन प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP च्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

FM रेनबोच्या वितरावणीत आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा मायेमोगाचो येवकार. हरिहरन आणि अलका याज्ञिक चित्ररंजन कार्यावळींतले ह्या उपरांतचे हे गीत आयकुया. गुरू ह्या फिल्मा खातीर संगीतकार परतून एकदा ए आर रेहमान.

सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी ह्यांनी गायल्या ह्या गीताउपरांत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती तुम्ही ऐकतात ए आर रेहमान हांचे संगीत गुलजार हांच्या गीता खातीर दिल से फिल्मात.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही तालथल्या फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. परतून एकदा ए आर रेहमान हांचे संगीत कार्यावळींतले हे निमाणे गीत रोजा फिल्मा खातीर एस पी बालसुब्रमण्यम आनी चित्रा हांचो जोड आवाज.

मी ताल थल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्र हांचो जोड आवाज रोजा फिल्मातले हे गीत. ह्या उपरांत एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. एक वर जावन 5 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटली कांतारां आयकत रावात एफ एम रेनबो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

एफ एम रेनबो च्या वितरावणीत कातारांची कार्यावळ सुरू करतना हे आशिल्ले मोगा चेलिना आल्फ्रेड रोज हांचो आवाज आणि ह्या उपरांत एंथनी सेन.

जगन्नाथ भगवान बलराम आणि देवी सुभद्रा हांची संसारिक नामनेची रथयात्रा आज ओडिशाच्या जगन्नाथपुरीत सुरू झाली. ह्या पवित्र उत्सवानिमित्तान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी देशातल्या समस्त लोकांक परबी भेटयल्या आणि गोय सरकारान आपल्या राज्यांत प्रायोजित केल्ल्या दिव्यांगत्व आशिल्ल्या विद्यार्थ्यांक विद्यावेतन आणि शिष्यवृत्ती येवजणे खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारप अधिकृतपणान सुरू केला. ऑफलाईन अर्ज स्वीकारचे ना असे खात्यान कळयला. पात्र उमेदवारांक 15 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 ह्या काळांत cmscholarship.gova.gov

आपल्या राज्यांत प्रायोजीत केल्ल्या दिव्यांगत्व आशिल्ल्या विद्यार्थ्यांक विद्यावेतन आनी शिश्यवृत्ती येवजणे खातीर ऑनलायन अर्ज स्विकारप अधिकृतपणान सुरू केला. ऑफलायन अर्ज स्विकारचे ना अशें खात्यान कळयलां. पात्र उमेदवारांक 15 जुलय ते 15 ऑक्टोबर 2024 ह्या काळांत cmscholarship.gova.gov.in ह्या अधिकृत CM शिश्यवृत्ती पोर्टलावरवी नोंदणी करून अर्ज सादर करचे पडटले. विद्यार्थ्यांनी ऑनलायन अर्ज सादर केले उपरांत निमाणी प्रक्रिया पुराय करपा खातीर खात्याक धाडचे पयली तांची आपापली शाळा वा महाविद्यालय तांच्या फॉर्माची तपासणी करतली. कसले चौकशे खातीर अर्जदारांनी 9834373081 ह्या नंबराचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

रणधुंदुभी श्रोतेहो या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेके यांचा स्वर आपण ऐकलात. वझे बुवा यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना वीर वामनराव जोशी यांची होती. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर बकुळ पंडित हे बंद रेशमाचे या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेके यांचं संगीत आणि हे पद शांता शेळके यांचं.

बकुळ पंडित यांचा स्वर हे बंद रेशमाचे या नाटकासाठी, शांता शेळके यांचं हे पद होतं संगीत, पंडित जितेंद्र अभिषेके यांचं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकातील हे पद ऐकूया. गोविंदराव टेंबे यांचं संगीत, हा स्वर प्रभाकर कारेकर यांचा.

प्रभाकर कारेकर यांचा हा स्वर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी हे पद आपण ऐकलं. श्रोतेहो, नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी पंडित कुमार गंधर्व एकच प्याला या नाटकासाठी व्ही सी गुर्जर यांची रचना, संगीत बाई सुंदराबाई यांचं.

श्रोते हो पंडित कुमार गंधर्व यांचा हा स्वर आपण ऐकलत. व्ही सी गुर्जर यांचं पद एकच प्याला या नाटकासाठी ही भैरवी होती आणि या पदाबरोबरच समाप्त होत आहे नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 होत आहेत. गॉडफ्रीच्या साथीनं पश्चिमी संगीत. या क्षणी आपला निरोप घेते मी चारुशिला. ऐकत रहा एफ एम रेनबो. या क्षणी मुखेल खबरों.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारतीय रेल्वे मंत्रालयान रेल्वे तिकेट बुकींग सोंपें करपा खातीर भारतीय रेल्वे केटरींग आनी पर्यटन म्हामंडळाच्या संकेतथळाची नवी बीटा आवृत्ती सुरू केल्या. जगन्नाथ भगवान बलराम आनी देवी सुभद्रा हांची संवसारीक नामनेची रथयात्रा आयज ओडिशाच्या जगन्नाथपुरींत सुरू जाली. ह्या पवित्र उत्सवा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी देशातल्या समेस्त लोकांक परबी भेटयल्या. राज्यातल्या विद्यार्थ्यां मदीं संशोधन वृत्ती

वैज्ञानिक नदर आनी नवनिर्मितीक चालना दिवपाच्या हेताखाला NCERTच्या प्रयास हे येवजणेचो गोंयातल्या शाळांनी आणि भुरग्यांनी लाव घेवचो असे आवाहन गोंय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान केला. सरकारी अनुदानित आणि बिगर अनुदानित शाळा तसेच हायर सेकंडरी स्कूलांच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांना

राज्यान प्रायोजित केल्ल्या दिव्यांगत्व आशिल्ल्या विद्यार्थ्यांक विद्यावेतन आनी शिष्यवृत्ती येवजणे खातीर ऑनलायन अर्ज स्विकारप अधिकृतपणान सुरू केला. ऑफलायन अर्ज स्विकारचे ना अशें खात्यान कळयलां. पात्र उमेदवारांक 15 जुलय ते 15 ऑक्टोबर 2024 ह्या काळांत cmscholarship.gova.gov.in ह्या अधिकृत सीएम शिष्यवृत्ती पोर्टलावरवी नोंदणी करून अर्ज सादर करचे पडटले. विद्यार्थ्यांनी ऑनलायन अर्ज केल्या उपरांत तांची आपापली शाळा वा महाविद्यालया तांच्या फॉर्माची तपासणी करून निमाणी प्रक्रिया पुराय करपा खातीर खात्याक धाडटली. कसली चौकशी असल्यार अर्जदारांनी 9834373081 ह्या नंबराचेर संपर्क साधचो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 MHz जांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान उलयता. इशानो 5:30 आणि 40 सेकंद जातात. तुम्ही आयकताले गॉडफ्रेच्या सांगाताक पश्चिमी संगीताची कार्यावळ ग्लोबल बीट्स. आणि आता तुमकां वळख करून दिता आता वितरपाच्या कार्यावळींची. ही कार्यावळींची वळख झाल्या उपरांत 5:35 मराठी भावगीतांची कार्यावळ, 5:58 तुम्ही ऐकूंक शकतले मुखेल खबरो कोंकणीतल्यान आणि 6:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सह क्षेपीत करपाचे आसात. 6:05 आमची सदांचीच कार्यावळ रेनबो सांज आणि 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो प्रसारित झाल्या उपरांत रेनबो सांज ही कार्यावळ आमी फुडें व्हरतले. 6:58 मुखेल खबरो आणि 7:05 मुखावली कार्यावळ सुरू जावचे पयली 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करपाचे आसात.

सात वरां जावन 10 मिनटांचेर तुमी आयकूंक शकतले हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ मजगती 7:20 मिनटांचेर प्रादेशीक खबरो 7:30 मिनटां सावन परतून एक फावट हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ 8 वरांचेर कातारांची कार्यावळ 8:30 पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमी आयकूंक शकतले सदाबहार आनी रातच्या 9 वरांचेर प्रायोजीत कार्यावळ आर्गां तुका सोमया.

30 मिनटांचेर स्पॉटिंग दिवस 10:05 तुम्ही आयकूंक शकतले कार्यावळ आरजेस चॉईस. ताचे पयली 10 हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आयकले उपरांत 11:10 तुम्ही आयकूंक शकतले आनीक एक पश्चिमी संगीताची कार्यावळ द मेलो आर, आनी मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातलें.

श्रोते हो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सवरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतून बोलत आहो. 5:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहो भावगीतांचा कार्यक्रम.

आता घरी कसे सांगावे, घरात तेच आहे, आता कसे सांगावे, आयुष्य तेच आहे. संगीता जोशी यांची गजल भीमराव पांचाळे यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेली, नुकतीच आपण ऐकलीत. आणि आता या आहेत लता मंगेशकर.

अरुंधती आणि कुंदा बोकील यांनी गायलेलं हे द्वंद्वगीत नुकतंच आपण ऐकलं. मंडळी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. या पुढचं गीत ऐकूया, वैशाली माडे यांनी गायलेलं.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान उलयता. सुमार 5 मिनटां आनी 40 सेकंद जातात. येस इश्टांनो, आयकुया तुमची आमची फेवरेट कार्यावळ रेनबो सांग्स.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: आरोलीच्या जंगलातलो एक किल्लो असा, ताजे नाव भानगड, भानगडचो किल्लो, भानगड हे गावाचे नाव, येस, आणि त्या किल्ल्याचे बी नाव अत्यंत सुंदर आणि तितलोच भयानक। लोक दिसभर ह्या किल्ल्यान भोवतात। किल्लो अतिशय सुरेख असा, पण सांजवेळ झाली की एकूय मनीस थंय रावना, कारण हो किल्लो अत्यंत भय घालपी असो असा असे सांगले वता। आणि म्हणूनच सूर्यास्त जावच्या पयली ह्या किल्ल्याची दारां बंद केली वतात। जयपूर आणि अलवर हाच्या दरम्यान सारिस्का नॅशनल पार्क सावन फकत 50 किलोमीटर अंतराचेर हो किल्लो असा। भूताघेतांच्या गजाली खातीर हो किल्लो अत्यंत प्रसिद्ध जावन असा, पूण तरी सुद्धा पर्यटकांक हो किल्लो सदांच आकर्षित करता। ह्या किल्ल्याच्या सायडीचे सगळे सौंदर्य आणि थंय थंयसरली हिरवळ लोकांक मोह घालता। 17व्या शेंकड्यांतल्या राजा मानसिंग पयलो हाणी हो किल्लो बांदिल्लो। मुघल सम्राट अकबराच्या दरबारांतलो राजा मानसिंग याद जाली, हां, ताणी हो अत्यंत प्रतिश्ठीत असो दरबारी आशिल्लो। अकबराच्या दरबारांत ताणी आपलो नातू माधोसिंग पयलो हाका रावपा खातीर हो किल्लो बांदिल्लो। आज लेगीत ह्या किल्ल्याच्या सगळ्या चारही वटेनचो परिसर इतको बेस्ट असा हिरवगार की थंय पर्यटकांक वचपाचो मोह जाताच जाता। ह्या किल्ल्याच्या लाहोरी गेट, अजमेरी गेट, फुलबारी गेट आणि दिल्ली गेट सून आम्ही भितर सरल्या उपरांत बरी सामकी उंचाय उंचाय आणि उंच अशी पुरातन मंदिरां त्या किल्ल्यान पळोवपाक मेळटा। जुन्यो हवेल्यो, भव्य महाल तुमचे स्वागत करता। ह्या वास्तूची कारागिरी पळोवन कोणूय खरोच पिसोच जातलो अशी भितरली किल्ल्यांतली कारागिरी आसा। आनी एक वैशिष्ट ह्या किल्ल्याचे म्हळ्यार एक सामकी कॉमेडीज आसा। आनी जुन्या भिंतीचेर थंय वत आनी सावळी हांचे मदीं चलिल्लो मानसीक खेळ मनाय थाकाय दिता अशे लोक थंय गेल्ले सांगतात। हातून ह्या किल्ल्यान एक सोमेश्वर महादेवाचे मंदीर आसा आणि हांगसरले स्थानिक लोक ह्या देवाक खूप मानतात। मंदिराचे बारीक नक्षीकाम मनांक सामको मोह घालून वतात असे थंय वचून आयिल्ले लोक सांगतात। आणि राजस्थानच्या राज्यातलो हो किल्लो

जेन्ना कोणूय खंयचोय बिजनेस करता तेन्ना तो कितले कमयता हाका लिमीट नासता. तो कितले कमोवंक शकता. पूण एक अद्भूत अशी बातमी आनी गजाल कळटा ती अशी म्हळ्यार मॅगी ही घरा सावन दोंगरा मेरेन जे लोक रावतात थंय मेरेन मॅगीची प्रचंड क्रेज. मॅगी हो ल्हाना पासून व्हडल्या पर्यंत सगळ्यांकूच आवडटा अशें म्हणटात. हय, खरें बी आसत तें आसाच अशें खूब जाण म्हणटात. आनी थंड हवेच्या सामके कूल क्लायमेट आसता त्या जाग्यार जर आमकां गरम गरम मॅगी मेळ्ळी जाल्यार ताजी चव एक वेगळीच आसतली. आनी थंडेच्या दिसांनी गरम गरम खावप हें प्रत्येकाक दिसता. तर ह्या मॅगीच्या स्टॉलांत सावन एका दिसान कोण कितको कमोवंक शकता मेळोवंक शकता हाजो अंदाज तुमी लावंक शकता. इंस्टाग्रामचेर एका पेज वयल्यान कंटेंट क्रिएटर बादल ठाकूर हाणें एक व्हिडियो शेयर केला. दोंगराळ भागांत एक दीस मॅगी विकून कितकी कमाई जावंक शकता हें जाणून घेवपा खातीर ताणें एक ल्हान प्रयोग केलो. थंड वातावरणांत ताणी मॅगी करपाक सुरवात केली आनी पर्यटकांची एकूच गर्दी ह्या स्टॉलाचेर गरम गरम मॅगी मेळटा म्हणून प्रसिद्ध जाली. आनी एक प्लेट 70 रुपयांक मॅगीची ताणें विकून दिसभरान 300 प्लेट ताणें मॅगी विकल्यो. आनी ह्या हिशोबान एका दिसान ताजी कमाई मॅगी फक्त मॅगी विकून 21,000 रुपयांची ताणें उलाढाल केली. आनी ही उलाढाल त्याच्या मनांक ठाकाय दिवन गेलीच पूण पर्यटक सुद्दां खूब खुश जाले.

0: इशानू तुम्ही ऐकतात कार्यवळ रेनबो सॉन्ग्स.
1: नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP च्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

105.4 मेगाहर्झांचेर तुमी आयकतात रेनबो सांज ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. आणि इश्टानो, आता बरोबर 6 वरां जावन 30 मिनटांचेर आमच्या म्हादय चॅनला वेल्यान कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो प्रसारीत जावपाच्यो आसात. त्यो कांय खिणां भितर आमी तुमच्या खातीर सहक्षेपीत करता. आयकत रावात FM रेनबो.

नमस्कार नमस्कार 105.4 मेगाहर्ट्झ झंचना मी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या अंगलेता सोबरा 35 मिनटं आणि 55 सेकंद येस नुकतेच तुम्ही ऐकल्यो कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो ज्या आम्ही आमच्या मादळी चॅनला वेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपित केल्यो आणि आता पुढे वरूया कार्यावळ रेनबो सांग

इष्टानो निघतेच तुम्ही मुखेल खबरो ऐकल्यो. बरोबर 7 वर जाऊन 15 सेकंद जाल्ले आसात. हय, रेनबो सांज ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया हें गीत.

105.4 मेगाहर्ट्झचे आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. 7:10:30 जाल्ले आसात. ह्या सिस्टन ऐकुया कांय हिंदी फिल्मी गीतां.

इश्लंदनाथ बरोबर 7:20 आमच्या मादळी चॅनला वेल्यान प्रादेशिक खबरो प्रसारित जावपाचे आसात. आम्ही त्यो तुमच्या खातीर कांय कणा भितर सहक्षेपित करता.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं योगीश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो, गोंय हें सर्वधर्म समभाव तत्वाक म्हत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयांत रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोंयची संस्कृताय आपणावची, तशेंच गोंयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. गोंयच्या कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकऱ्यांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. गोंय सरकारान गोंय किरकोळ खनिज सवलतीचे नेम 1985 दुरुस्ती करून बारीक खनिजांची येरादारी आनी निर्यात हांचे खातीर खर नेम लागू केल्यात. आनी सरकारान आतां कॅसिनो प्रवेशावेले निर्बंध खर करताना 21 वर्सां पिराय सकयल्या मनशांक कॅसिनोच्या जुगार वाठारांत प्रवेशाचेर बंदी घाल्या हे विशींची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. आतां पुराय खबरो. गोंय हें सर्वधर्म समभाव तत्वाक म्हत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयांत रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोंयची संस्कृताय आपणावची, तशेंच गोंयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलें. आयज जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धर्मीक विधी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाली. ह्या वेळार पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काडली. गोंयांत सुमार 40,000 ओडिशाचे लोक राबितो करतात. गोंयांत राबितो करपी ओडिशाचे नागरीक संघटने वतीन 2009 गोंयांत जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन जाता. ह्या यात्रेक भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, तशेंच भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकार, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात आनी हेर मानेस्त, तशेंच व्हडा संख्येन भाविक हजर आशिल्ले.
1: ये सबसे अलग है, यहाँ पे हिंदू मुस्लिम कैथोलिक सभी भाई और बहन यानी साथ में रहते हैं. इसी तरह से बाकी सभी देश के लोग भी यहाँ पे रहते हैं. एक भारत श्रेष्ठ भारत, इसी तत्व पर आप सभी लोग को मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ. और जगन्नाथ यात्रा में इस बार ओडिशा में बड़ी मात्रा से देश भर से लोग पूरे यानी ओडिशा में जगन्नाथ यात्रा में शामिल होने के लिए गए हैं.
0: गोंयच्या कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकऱ्यांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. शिपणावळ सुविधा आशिल्ल्या शेतकारांक संरक्षक शिपणावळ करची आनी रोयिल्ल्या शेतांत उदकाची पातळी उथर दवरची अशें सांगलां. जाल्यार रोपणी करूंक नाशिल्ल्या शेतकारांक फावो तो पावस वा शिपणावळ ये मेरेन वाट पळोवची असो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. तशेंच शेतकारांक जमनीची वोलसाण सांबाळची, सुक्या काळांत रासायनीक सारें वापरप टाळचें, तण नियंत्रीत करचें, पिकांचेर कीड आनी पिकांच्या रोगांचेर नदर दवरपाक सांगलां. शेतकारांक मार्गदर्शना खातीर लागींच्या विभागीय कृशी कार्यालयाच्या वा कृशी विज्ञान केंद्राकडेन संपर्कांत रावपाक शेतकी संचालनालयान सांगलां. प्रतिकूल हवामानाक लागून पिकांचें पुराय लुकसाण जावपाक लागलां, तांकां शेतकरी आधार निधी येवजणे खाला विचार करपा खातीर लागींच्या शेतकी विभागाकडेन कळोवचें अशें सांगलां. गोंय सरकारान पावसाच्या काळांत उदका खेळाक परवानगी दिवपी 2023 वर्साची अधिसुचोवणी औपचारीकपणान फाटीं घेतल्या. व्यापक धोरण तयार जाय मेरेन ही अधिसुचोवणी रद्द जातली अशें सरकारान मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय फांट्यांत खंडपिठान हे विशीं सुरू आशिल्ल्या याचिकेच्या सुनावणे दरम्यान आपली भुमिका मांडीत स्पश्ट केला. बंदर खात्याच्या कप्तानान आदलो आदेश रद्द करून अधिसुचोवणी जारी केल्या. जातूंत 1 जून ते 15 सप्टेंबर ह्या काळांत न्हंयांतल्या पर्यटनाक आनी उदकांतल्या खेळाक विशिश्ट अटींक पाळो दिवन योग्य हवामानाच्या काळांत गोंयांत अशा जलक्रीडा खेळांक परवानगी दिल्ली. पारंपारीक नुस्तेमारी वाठारांनी आनी नुस्तें प्रजनन वाठारांनी खास करून पावसाच्या दिसांनी उदका खेळा बोटीचो नुस्तेमारीचेर परिणाम जाता. हाका लागून नुस्तेमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचेर थेट परिणाम जाता अशी जनहित याचिका नुस्तेमारी करपी फेर्नांडीस हांणी न्यायालयांत दाखल केल्ली. गोंय सरकारान गोंय किरकोळ खनिज सवलतीचे नेम 1985 दुरुस्ती करून बारीक खनिजांची येरादारी आनी निर्यात हांचे खातीर खर नेम लागू केल्यात. दुरुस्ती केल्ल्या नेमांत दर्या मार्गासयत उदका मार्गांतल्यान ल्हान ल्हान खनिजांची येरादारी करपा खातीर दर मॅट्रीक टनाक 65 रुपया प्रक्रिया शुल्क लागू जाता आनी निर्याती खातीर हेर राज्यांतल्यान खनिजां गोंयांत हाडपा खातीर आदींच परवानगी घेवची पडटा. तशेंच अशा हालचालींचेर नियंत्रण दवरपा खातीर आनी परवाने जारी करपा खातीर खासा मार्गदर्शक नेम तयार करपाचो अधिकार सरकारान प्राधिकरणाक दिला. तशेंच गोंयांत हाडिल्ल्या आनी उपरांत हेर राज्यांनी वा संघराज्यांत धाडिल्ल्या ल्हान खनिजांचेर अतिरिक्त प्रक्रिया शुल्क लागू करतले. ही दुरुस्ती

ही संचालनालयाने दिला आणि सरकारानं आता कॅसिनो प्रवेशावरले निर्बंध खर करताना 21 वर्षा पिराय सकयल्या मनशांक कॅसिनोच्या जुगार माठांत प्रवेशाचेर बंदी घाल्या हे विशींची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. आणि इतल्यान हे प्रादेशीक खबरापत्र सोंपले. आमच्या मुखावेले प्रादेशीक खबरापत्र आयकात. फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर तो मेरेन नमस्कार.

आमचे आयकुपी हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ ऐकता 105.4 MHz वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान.

उदित नारायण आणि साधना सरगम आणि गायले हे गीत निघतेच तुम्ही ऐकले. इष्टानो, हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या. आणि आता ऐकूया बॉम्बे फिल्मातलं हे गीत, संगीतकार इलयराजा.

एसपी बालसुब्रमण्यम आणि चित्र आणि गायले बॉम्बे फिल्मातलं हे गीत इलयराजा आणि हे गीत संगीतबद्ध केलं आणि आता ऐकूया दिवाना फिल्मातलं गीत कुमार सानू आणि गायलं.

दिवाना फिल्मातलं हे गीत निघतेच तुम्ही ऐकलं कुमार सानू आणि गायलं आणि कार्यवेळी निवडणीकडे ऐकूया बेमिसाल फिल्मातलं हे गीत किशोर कुमार आणि गायलं आहे.

मौली आणि सी अल्वारीश यांच्या ताब्यात नुकतेच तुम्ही गाणं ऐकलं मुळ बॉयलो. सी अल्वारीश आणि बेटी नाज बेटी फर्न्स मुखार गातात घरांचं वाटो.

105.4 मेगाहर्ट्झ आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या अनुलेखा 8:30 आणि 40 सेकंद ऐकूया पन्न्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ सदाबहार.

येसुदास आणि हेमलता आणि गायलं हे गीत निघतेस तुम्ही ऐकलं. आणि आता मुकेश आणि गायलं ऐकूया हे गीत.

इसलिए ना तुम्ही यहाँ केतात पौने हिंदी फिल्म की तंची कार्यवाही 105.4 MHz जंचर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान ऐकूया हेमंत कुमार आणि गायलं हे गीत.

आणि सदाबहार कार्यावळीन निमणेकडेन ऐकूया. किशोर कुमार आणि सगळ्यांनी गायलंय तीन देवियां या फिल्मातलं हे गीत.

ईशानू तीन दिव्या फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकलं, किशोर कुमार आणि सांगता निघालं आणि या गीता सांगता आयची सदाबहार ही कार्यावळ हांगा सोपतात बरोबर 9 वरांचेर ऐकूंक रावात प्रायोजित कार्यावळ आर्गां तुका सोमया.